0: Yes.
1: Come on baby, dance कर ले तो romance कर ले. Come on baby, dance कर ले तो romance कर ले.
2: Shut up.